जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा बोलिए शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शि जय सदा शिवा बोलिए शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए जय सदा शिवा जय सदा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिव बोलिए शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए हर सदा शिवा हर सदा शिवा हर सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा जय सदा शिवा बोलिए continue